0: कुलास तुम कुफा भी
1: हमको मनु का नातुक वे अथो मार फेम सारा सारा जान ले रंग ते मिला तो बेचा कर लेती हो ते मिसी सकी तो कठान जान ले रंग बची चाली ले फाव ना ते वे अंधुआ फना रूफानी संबुला ना ली अच्छा बनी यो चिरियां को आ रावर तो मिस पोतोरे रितु कुंबा पोतोरे जाम मजा का चिर मार मार मसापचा पना
2: Olo firenena be dia be na vaka vaholana raisina fanajana ny tontolo iainana zao voalohany indrindra mba tsy manana ny toetrandro tsy mikorotana zany dia lasa ritra angamba dia manaraka izany finansena angamba ny jirama finansena bebe kokoa ie tena reny mihitsy nary ny important be amin'ilay resaka sécurité ohatra ny mody ariva ianao dia maizina be ny na hoe e resaka tuo zao zay mety tsaiko na hoe zay koa ny olana ny amin'izao hoe tsy mampatonga ny rano mety resaka fahasimbahana
0: saotra tomboko lahy saotra tomboko vavy.

0: गिलास तुम कुफाफ ही
1: निवासे चाम सोना फुमारे चमुलाना सोंसन तीने नंप्रिस्ता अफतिये मिनिस्टर से या चुनिश मुचारकार से तुंगने मिलापंतना से या नाम फारेर वे राजम्प्रिस्ता नरो मगती चमासो न्यूनारो तीने निश्चिसरारा इन्हें नहीं जाने निवासे रफामियास फुल दिमाग चुरवारी म्यूटो नंदाला ने ना इजियान म्याचुनियती Rione mamir la fate manarga na nianna wanna zo tsisony tsotsy fotona famiza tsintsombo zao azonao fa zavatra tina ambary reo zany chauffeur sy receveur taolo zay reo misy fady manjanaka antsirairay avoko dia ny zavatra mba takinay zany dia mba jerevana momba anay hoe aiza ho aiza le fanampinanay efa tapitra efa deuxième confinement zao a fa nefa zay mbola tsy naharay andeha izy dia mba tokony jerevana akaiky zany momba anay hoe aiza ho aiza zay mamelomba dia manjanaka ny anay a ny hohanina androany tiatavina androany ny hohanina rapitso tiatavina androrapitso

0: बस तुम कुफा भी
1: दिव्किन मस्चावकन तोंपन असवा जान तो चांच वितन उलारेक ओच वितेन रामे कुरियांग अच्का मितोव मारनी फोक फरिंग अति फोक चेक फाम नाचकाराज नाचकाराज नारेक केता फ्रेक चंग अतिन फोक फोच जुगन सेको फोच मेना मेंच उन लोकन सेको अति वो फाफा फो त्याक वनो त्याक विस त्याक मालोंग अति कलों त्यावा कुनी आफा वेलुन तंग अतिन फंग अम्प्यांग नंदालं फियावानं हास तोक नचिं बाल चिस मानंग अन आम फो चारं मिफंग आम ओहच नमा फिसंग सना बार बार फो जेच में सुबीक माई फंतंबार अगजे मानं बदलावा चि मिंजान तोहच वेलुन तंग अतिन फ्रेसं क्यांग फित्याताकाल फित्याकन फंकत्यावं न तो ओफंग फो जे मा कोल्चेंग मालागास मानं कास चंगा चिम से वाचका से चमालें क्या लोफंग मंदों चाचे मेरे हरे फो गास तो बे जाजा गास तेरा गास वो उच्चन मेन करना आचुजान तम राजंबे नि आज नुवान कुलाक अंतन नंगियन चार गास चार फर नि कांत की तंजा म्याक्च अंब फंता कोनां फतन नि पुरो की गास कार आरो वक त्या वोच ती फोक फे फंगा ती फोक दोस कम नंगां से चतन जाजक के न मलाजमेंट ओच सा इंग ची मंगिन मंदों चाचे मरे हरे फो जातो ची मेंग चका राजक
2: Narirariran sasany fotony ny sasany tsy mafantatra ny lanjany dia lanjalanja ny foko impitina matika ny lailako magniky fô mavaisatra ny fitiavako ananjy ke tiako za tiako anao tiako zareo dia tiako atsika satria raha nianatra dia ny fifankatiavagna sy fifagnajagna ny fihavanagna mampiavaka atsika ke tiako mahita gasy mizaratsika agnatin'ny hafaliagna maravoravo mahita soroka milanja tongotry mamindra miaraka agnatin'ny fahoriagna ke tsariako ma agasy ana na dia amin'ny hafa aza gasy midika fery mamaignatra tsy mety sitragna gasy asandrato ny ampelatagnina fa raha kolontsaigna tsika tsy tokony indraka gasy aza magneky andevozin'ny vola fa ny vola tsy mampiavagna fa mampiparitaka
3: eh gasy
2: toagna amin'n'orombato ny fombatsika fa aza totoafapasika fa mitadiny verany eka mana iragna aza mbidiny tanindrazagna taninao fa lasa tsisy levegna na nytaranaka e ho vaorano balany fahavalinao mba tsy hanimba ny hasagna tokony anaranaka e aza matahotra fa zagnahary ninao koa tsy hagnampy anao ny magnitry ndrignany hafa e aza maignatra karazagna mandomatratra mirey afa gasy
3: iakale
0: saotra tompoko lahy saotra tompoko vavy